0: धन्यवाद धन्यवाद सर सक्सागी हाड़ी ओके मत ये नम कू हाड़ हाड़ू ना अक्षर दिन शुरुआत हलो हलो
1: हेली
0: नमस्कार यार लता
1: भद्रा
0: ओके लता यहा हाड़ नेक्री
1: ನಗು ನಗುತ್ತಾ ನೀ ಬರುವೆ ನಗುವಿನಲೇ ಮನಸೆಳವೇ